0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कार, वयम श्रुण्वंत स्मः वेणुध्वनी FM 90.4 KLE गणसू संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुभूनी 90.4 FM KLE कनसूरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे शुक्रवार 11 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. मनात विश्वास असेल तर प्रयत्नात सातत्य असेल आणि कर्म प्रामाणिक असतील तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असं ठेवण्यात आलं. घटना आजचीच आहे. साल होतं 2007. नासाचे मार्स ग्लोबल सर्वेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले, तेही आजच्याच दिवशी. भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुरकी गाव ताब्यात घेतले, तोही दिवस होता आजचा. आझाद हिंद सेनेने जनगण मन राष्ट्रगीत म्हणून गायले, तेही आजच्याच दिवशी. साल होतं 1942. अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले, तोही दिवस होता आजचाच. महात्मा गांधींना द आफ्रिकेत

आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला. स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले, तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. श्रिया शरण, तमिळ चित्रपट अभिनेत्री, यांचा जन्म आजचाच. मुरली कार्तिक, भारतीय क्रिकेटर, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. आप्पासाहेब पंत, भारतीय मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य सेनानी, पद्मश्री, यांचाही जन्म आजचाच आहे. आत्माराम रावजी देशपांडे, साहित्यिक आणि कवी, यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष. आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE गणसू, भक्तिमय सकाळ.

विवेकानंदांनी तरुणांना नेहमीच आत्मविश्वास, धैर्य, शिस्त आणि सेवाभाव यांचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा गाभा असा होता की प्रत्येक माणसामध्ये अमर्याद क्षमता आहे. आपल्यातली शक्ती ओळखून ती समाजाच्या कल्याणासाठी वापरणे आवश्यक आहे. भक्ती म्हणजे केवळ पूजा आणि प्रार्थना आहे, प्रार्थना नाही तर गरजू व्यक्तीला मदत करणे, दुःखी व्यक्तीला धीर देणे, प्रामाणिकपणे काम करणे आणि समाजाच्या हितासाठी योगदान देणे ही देखील ईश्वराची सेवा आहे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात एका छोट्याशा संकल्पाने करूया. आज मी सकारात्मक विचार करेन, माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन आणि शक्य तिथे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाईन. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE कणसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली गणधुनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू सुरुवात करते. मेष राशीपासून आज आत्मविश्वास वाढेल, नवीन कामात उत्साहाने पुढे जा. वृषभ रास, आर्थिक बाबतीत नियोजन करणे फायदेशीर ठरेल, अनावश्यक खर्च टाळा. मिथुन रास, संवादातून नवीन संधी मिळू शकतात, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कर्क रास, कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण मिळतील, ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. सिंह रास, कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते, नेतृत्वाची संधी मिळेल. कन्या रास, आरोग्याकडे लक्ष द्या, नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार महत्वाचा आहे. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा गणधुनी 90.4 FM KLE गणस.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू दोन्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नवीन ओळखी आणि संपर्क भविष्यात उपयोगी ठरतील. वृश्चिक रास, संयम आणि निर्णय घेतल्यास अडचणी दूर होतील. धनुरास, नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल, प्रवासाचे योग संभवतात. मकर रास, कामातील अडथळे कमी होतील, वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. कुंभ रास, विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्साहवर्धक आहे, सर्जनशील विचारांना चालना मिळेल. आणि शेवटची मीन रास, मानसिक समाधान लाभेल, कुटुंबियांसोबत आनंददायी वेळ घालवाल. या होत्या 12 राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE गणेश.

0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 ಎಫ್ಎಂ ಪ್ರಸ್ತುತಿ.
1: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महंतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE.

0: इकडे सुरू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 17 पुष्पौषधीची म्हणजेच हॉर्नबीम या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. या औषधाचं वर्णन करायचं झालं तर आपण याला म्हणू शकतो मंडे मॉर्निंग रेमेडी. कारण कोणतंही काम सुरू करताना येणारा थकवा मरगळ, आत्मविश्वासाचा अभाव, परंतु सक्षम व्यक्ती एकदा काम सुरू केल्यानंतर मात्र ते काम त्या पार पडतात. याला मंडे मॉर्निंग रेमेडी अशासाठी म्हणायचं की आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी यांना खूप थकवा जाणवतो, पण एकदा काम सुरू केलं की मात्र आठवडाभर ते सहज काम पूर्ण करतात. मंडे मॉर्निंग रेमेडी हे शीर्षक वाचून तुमच्या मनात कुतूहलपूर्ण उत्सुकता निर्माण झाली असेल, परंतु हॉर्नबीम या औषधाविषयी लिहिताना हेच शीर्षक योग्य आहे हे तुम्हालाही पटेल. थकवा, अशक्तपणा इत्यादी तक्रारींसाठी हॉर्नबीम हे अत्यंत महत्वाचं औषध आहे, परंतु हा थकवा शरीराआधी मन व्यापून टाकतो. एखादं काम अनेक वेळा केलेलं असतं पण तरीही पुन्हा करण्याची पाळी येते तेव्हा उगीचच वाटतं की हे मला जमेल की नाही, पूर्ण करता येईल की नाही. उदाहरणार्थ आजारपणानंतर जेव्हा पुन्हा नोकरी व्यवसायावर रुजू होण्याची पाळी येते तेव्हा असं वाटू शकतं, किंवा एखाद्या गृहिणीच्या बाबतीत सणावाराला सुट्टीत पाहुणे मंडळी जमणार असतील तेव्हा, घरात बारसं, मंगळागौर, लग्न, मुंज यासारखी कार्य होणार असतील तेव्हा, घरातील एखादी व्यक्ती खूप आजारी पडते किंवा सुना मुलींचं बाळणपण इत्यादीचं, जेव्हा एखादं जादा काम अंगावर पडणार असतं तेव्हा एखाद्याला वाटणं सहज शक्य आहे की कसं बाई एवढं काम निपटणार मी, या विचारानंच ती हैराण होऊन जाते, तिला थकवा जाणवू लागतो. अर्थात जेव्हा ती कामाला सुरुवात करते तेव्हा नेहमीच्याच कुशलतेनं यथासांग सर्व काही पार पाडते. अशा माणसांना हॉर्नबीम या औषधाची गरज असते. या लोकांची गंमत अशी की सकाळी उठताना पूर्ण विश्रांती झोप झाल्यावर असतात त्यापेक्षा संध्याकाळी ते अधिक ताजेतवाने असतात, किंवा इतरांनाही ते संध्याकाळी अधिक फ्रेश वाटतात. याचं कारण सकाळी उठताना दिवसभराची कामं आपल्याला कशी काय जमतील, तेवढी शक्तीच आपल्याजवळ नाही असं वाटून त्यांना थकवा आलेला असतो. रविवारची सुट्टी आणि विश्रांतीनंतर सोमवारी उद्योगधंद्यासाठी बाहेर पडताना ताजतवानं वाटायला हवं ना, उत्साह वाटायला हवा खरं म्हणजे, पण या व्यक्तींच्या बाबतीत तसं घडत नाही. सोमवारी सकाळी मानसिक थकव्यामुळं अरे बापरे पुन्हा आठवडाभर इतकी कामं करायची कशी जमणार, या विचारानं ते अगदी दमल्यासारखे असतील. पण एकदा का कामाला सुरुवात केली की ते सहजपणे पार पडतं आणि हे कळल्यावर त्यांचा हा थकवा आपोआप कमी होत जातो. म्हणूनच या औषधाला मंडे मॉर्निंग रेमेडी असं म्हटलं जातं. थकव्यासाठी वापरलं जाणारं क्रमांक 23 ऑलिव्ह नावाचं दुसरं एक औषध आहे, पण या व्यक्तींच्या बाबतीत मात्र असं होतं की ते एखाद्या कामाला सुरुवात करतात आणि त्यानंतर त्यांना जाणवतं की छे हे काम आपल्या आवाक्या बाहेरचं आहे आणि ते पूर्ण करण्यास आपली शक्ती पुरी पडणार नाही, आणि मग ते काम त्यांना अर्धवट सोडून द्यावं लागतं. आहे की नाही हॉर्नबीम या औषधाच्या अगदी उलट प्रकार. हॉर्नबीम हवे असणाऱ्या व्यक्तीला काम सुरू करण्याआधी मानसिक दृष्ट्या थकवा जाणवतो आणि एकदा कामाला सुरुवात केल्यावर मात्र या व्यक्ती ते काम अवश्य आणि वेगानं पूर्ण करतात. अशा उगीचच जाणवणाऱ्या थकव्यावर टॉनिक म्हणून नेहमीच घरात हॉर्नबीम हे औषध ठेवण्यास हरकत नाही. ऑलिव्ह या औषधाच्या बाबतीत काम करून येणारा थकवा हा कीवर्ड आहे. एखादा हुशार विद्यार्थी आतापर्यंत त्यानं अनेक वेळा परीक्षा दिलेल्या असतात, चांगले गुणही मिळवलेले असतात, पण त्यावेळी मात्र परीक्षेला जाताना त्याला वाटतं छे आपल्याला काही जमणार नाही हा पेपर नीट लिहायला, पण एकदा का लिहायला सुरुवात केली की सर्व काही छान पार पडतं. पण परीक्षेआधीची बेचैनी, उदासपणा, अस्वस्थपणा हा मात्र असह्य असतो. तो दूर करण्यासाठी हवं असतं हॉर्नबीम. व्याख्याते, गायक, नट इत्यादींच्या बाबतीतही असा थकवा, आत्मविश्वास नसणं, बेचैनी उद्भवणं अनेक वेळा संभवतं. इतक्या वेळांच्या अनुभवानं माहीत झालेलं असतं की करायचं काम पूर्ण करण्यास ते अत्यंत समर्थ आहेत, पण सुरू करण्यापूर्वी तो आत्मविश्वासच नसतो, यामुळं ते स्वतःवर उदास होतात आणि जवळची माणसंही. अशा वेळी हॉर्नबीम उपयोगी पडतं. काही माणसं नेहमी टॉनिकच्या शोधात असतात, तशी त्यांची शरीर प्रकृती अगदी ठाकठीक खणखणीत असते. इतर तक्रारी असतात असंही नाही, आपली कामं नोकरी व्यवसाय ते उत्तम प्रकारे पार पाडत असतात, पण त्यांना थकवा जाणवत असतो, तीच एक तक्रार असते. आणि हा थकवा सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी जास्त जाणवतो. डॉक्टर, सकाळी एवढा थकवा जाणवतो की अगदी उठावंसं वाटत नाही अंथरुणातून, अगदी गळून गेल्यासारखं वाटतं हो. या व्यक्ती असं सांगून काही देखावा करीत असतात असं मात्र नाही, त्यांना हा असा थकवा खरोखरच जाणवत असतो. मन आधी थकतं आणि नंतर शरीर, एवढंच. अशा व्यक्तीने मग कितीही टॉनिक्स घेतली तरी हा थकवा काही जात नाही, कारण तो मानसिक पातळीवर असतो, तो दूर होऊ शकतो फक्त हॉर्नबीम या औषधानं. अशा व्यक्तीने मग कितीही टॉनिक्स घेतली ना तरी हा थकवा जात नाही, कारण तो मानसिक पातळीवर असतो, तो दूर होऊ शकतो फक्त हॉर्नबीम या औषधानंच. या औषधाची जरूर नसणाऱ्या माणसांना स्वतःच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना असते. एखादं काम पूर्णपणे आपल्या आवाक्यातील आहे याची त्यांना खात्री असते, आणि एखाद्या आवाक्याबाहेरचं काम अंगावर पडलं तरी ते करायचंच आहे असं एकदा ठरल्यावर ते निर्भीडपणे कामाला सुरुवात करतील. त्यांना माहीत असतं इच्छा असेल तर जरूर मार्ग सापडेल, पण हे समजून उमजून न घेणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत हे आंतरिक इच्छेचं दार उघडण्याचं काम हॉर्नबीमला करावं लागतं. आता काही उदाहरण घेऊ. मधुराताई, वय 50 वर्ष, एका शाळेच्या मुख्याध्यापिका. इतके दिवस अगदी यशस्वीपणान त्यांनी शाळेची धुरा सांभाळलेली, पण हल्ली का कुणाला ठोक, त्यांना विलक्षण थकवा जाणवू लागला होता. शाळेचं काम वाढलंय आणि ते आपल्याला जमणं शक्यच नाही असं त्यांना वाटू लागलं होतं, आणि यामुळं झोपही नीट लागेना, लागली तरी 3-4 तास. पहाटे खूप लवकर जाग यायची आणि उदास वाटायचं. सकाळ तर होऊच नाहीये असं वाटायचं. शेवटी आपण राजीनामा द्यावा असं त्यांना वाटू लागलं. सहज त्यांची भेट झाली आणि बोलता बोलता त्यांनी मला आपल्या तक्रारी सांगितल्या. मी त्यांना म्हटलं, तुमचा राजीनामा देण्याचा विचार फक्त 6 महिने पुढे ढकला. त्यांना हॉर्नबीम आणि यापूर्वी वर्णन केलेले इल्म नावाचं औषध दिलं, क्रमांक 11. 2 महिन्यांनी त्यांच्या तक्रारी खूपच कमी झाल्या आणि 6 महिन्यांनी त्या आल्या तेव्हा राजीनामा देण्याचा विचारही त्या विसरून गेल्या होत्या. एवढंच नव्हे तर 10वीच्या मुलांसाठी संध्याकाळी त्यांनी स्पेशल क्लास सुरू केला होता. शंकरचा हात यंत्रात सापडला आणि कापून काढावा लागला. कारखान्याचे मालक खरोखरच सज्जन गृहस्थ होते. त्यांनी हॉस्पिटलचा सर्व खर्च केला, थोडी नुकसान भरपाई तर दिलीच, पण कारखान्यातच स्वतःच्या हाताखाली काम दिलं, फाईल्स नेणं आणणं अशा प्रकारचं, जे शंकरला सहज जमण्यासारखं होतं. बरं वाटल्यावर त्याला कामावर रुजू व्हायचं होतं, पण आता आपल्याला ते कामही जमणार नाही असं त्याला वाटू लागलं. अशक्तपणा आहे या सबबीखाली तो कामावर जाण्याचा दिवस पुढे ढकलू लागला. भूक झोपही नीट लागेना आणि अत्यंत निराश झाला होता. आता मी कसला काम करतो, बायकोच्या जीवावरच जगावं लागणार असं तो आल्या गेलेला सांगू लागला. एक दिवस पार्वती आली आणि म्हणाली, बाई तुम्ही तरी सांगून बघावं त्यांना. नशीब आपलं म्हणून हातावर निभावलं, मालक देव माणूस आहे ती. आता झालं गेलं इसरून कामावर गेलं तर जीव रमेल म्हणते मी. घरात बसून आपल्या बी आणि माझ्या बी डोकीस लई त्रास करू लागले. पार्वतीचं म्हणणं खोटं नव्हतं. शंकरला हॉर्नबीम आणि त्याच्या नैराश्यासाठी क्रमांक 13 गॉर्स हे औषध दिलं आणि महिन्याभरातच शंकर कामावर जाऊ लागला. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ದೇವಾಲಯದ ಆಭರಣಗಳ ಭವ್ಯ ಪ್ರದರ್ಶನ. ಹಿಂದೆಂದೂ ಕಾಣದ ಅಪರೂಪದ ಆಂಟಿಕ್ ಟೆಂಪಲ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ, ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕಾ ವೆಚ್ಚದ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 30%, ಭರ್ಜರಿ ರಿಯಾಯಿತಿ. ದಿನಾಂಕ September 9-12 2026 ಮಾತ್ರ. ಸ್ಥಳ ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಮಹಂತೇಶ್ ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448420968 ಹಾಗೂ 9035275501.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येथे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे काय. म्हणजेच याला आपण लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता असं म्हणू शकतो. तर या विषयावरती आपण आज जाणून घेणार आहोत आणि याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहेत, त्याचसोबत केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.
0: आज आपण अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर बद्दल जाणून घेणार आहोत, म्हणजेच शॉर्टकटमध्ये आपण याला ADHD असं म्हणू शकतो. तर ते म्हणजे नेमकं काय
1: ADHD? तुम्ही सांगितल्याप्रकारे हा एक अगदी सामान्य कॉमनली असणारा लहान मुलांमध्ये सापडणारा एक प्रकारचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये मुलांची मनोएकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता वयोमानाप्रमाणे कमी असते. त्याच्याबरोबरच हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता, किंवा ज्याला आपण म्हणतो की भरपूर चुळबुळ करणे किंवा एक जागी स्वस्थ न बसणे, अस्वस्थ वाटणे किंवा सारखी हालचाल कंटिन्युअस आपण करत राहणे, अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी. ह्याच्याबरोबरच ह्याचा तिसरा एक पैलू आहे, त्याला आम्ही इम्पल्सिव्हिटी म्हणतो. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय की एकदम आवेगानं रिॲक्ट करणं, म्हणजे दोनदा न विचार करणं. कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली तर एकदम उद्वेग, भावनांचा असू दे किंवा आपल्या वागणुकीचा, राग मारणं, टाकणं, उडी मारणं किंवा एकदम डेंजरस कामं करणं, जसं की रस्त्यावर एकदम न बघता पळणं किंवा एखाद्या गोष्टीला हट्ट धरला की कंटिन्युअस आपण अजिबात न सोडणं. त्याचप्रकारे किशोरवयीन मुलांच्या मध्ये इम्पल्सिव्हिटी म्हणजे एकदम रिस्की बिहेवियर्समध्ये इन्वॉल्व्ह होणं, जसं की ॲडिक्शन्स किंवा चॅलेंजेस, दुसऱ्यांच्याकडून चॅलेंजेस घेऊन हे तुला जमतं का, हे नाही जमत, रॅश ड्रायव्हिंग, अशा प्रकारचे इम्पल्सिव्ह किंवा आवेगतापूर्ण असलेली आपली बिहेवियर. तर हे तीन पैलू, अटेन्शन, हायपर ऍक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी, ह्या तिन्हीमुळे आपण त्याला ADHD म्हणतो. ही ADHD हा एक प्रकार आपल्या लहान मुलांच्यामध्ये अतिशय कॉमन, म्हणजे 3 ते 5 मुलं, 100 मुलं घेतली आपण तर 3 ते 5% मुलांना ह्या प्रकारचा ह्या प्रकारची समस्या असू शकते. आपण एक वर्ग घेतला सामान्यतः 50 मुलांचा, तर त्यात मिनिमम 2 ते 3 मुलं आपल्याला अशी दिसून येतील ज्यांना ADHD किंवा हायपर ऍक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असू शकतो.
0: मग ही जे अशी जे लक्षणं दिसतात किंवा म्हणजे हे जे आहे आता ADHD, त्याची काय कारणं असू शकतात? म्हणजे जेनेटिक असतं की हा ठीक आहे असंच होतं किंवा कालांतरानं बदल होतो, काय नेमकं?
1: अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. मग ADHD हा एक प्रकार आहे तो अतिशय अनुवांशिकरित्या बघितला जातो, आणि जर एका व्यक्तीला घरातील ADHD असेल तर 80% चान्स असतो की त्याच्या आजूबाजूच्या, म्हणजे अगदी भाऊ बहीण, आई वडील किंवा काका मामा अशी जवळची संबंधामध्ये आणखी एकट्या कुणाला तरी 80% नक्कीच हा प्रकार असतो. म्हणजे हा एक अनुवांशिक प्रकार आहे. जी गुणसूत्र आपण आई वडिलांच्या कडून घेतलेली असतो ते म्हणजे काय तयार करत नाही, त्यांनाही ती वरच्या पिढीतूनच आलेली असतात. तर अशा प्रकारे हा एक ADHD प्रकार आपल्याला जाणून होतो. त्याच्या बरोबरच ज्या मुलांना आपण एपिलेप्सी म्हणतो, एपिलेप्सी किंवा सीजर्स येणं, त्या मुलांच्या मध्ये हा प्रकार जास्त असतो. ज्या मुलांची बौद्धिक वाढ कमी असते त्यांनाही ADHD होण्याचं प्रमाण जास्त असते. ऑटिझम सारखा जो प्रकार आहे मुलांच्यामध्ये त्यांनाही हायपर ऍक्टिव्हिटी आणि ADHD प्रकार जाणून येतात. साधारणतः आणखी थोडी कारणं आहेत जी आपण बघतो. ज्या मुलांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशा मुलांनाही कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही किंवा

0: कधी कधी ती चंचल होतात. त्याचबरोबर तापाने किंवा मेंदू ज्वराने त्रस्त झालेली मुलं पुढे जाऊन त्यांना हायपर ऍक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतात थोडेफार मुलांना, त्याच्यानेही होऊ शकतं. एकंदर काय की अनुवांशिकता त्याचबरोबर थोड्या प्रमाणात दुसरी जी कारणं आपण बघितली, ह्यापैकी कोणत्या तरी एका कारणामुळे ADHD हा प्रकार आपल्याला जाणून येत.
1: मग हे जे आता ADHD आहे म्हणजे लक्ष विचलित होणं किंवा अतिचंचलता, तर हे कुठल्या वयोगटात आपल्याला जास्त पाहायला मिळतं?
0: अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रकार. कधी कधी म्हटला जातो की अतिशय जर मूल चंचल असेल आणि ADHD असेल तर त्याची जाणीव आईला गर्भाशयातच येते. त्या मुलाची हालचाल इतकी जास्त असते की आई त्रासावून जाते. पण साधारणतः ज्यावेळेला मुलं चालायला सुरू करतात 1.5 वर्षापर्यंत, एकदा ती काय चालायला लागली त्याच्यानंतर त्यांची धावपळ सुरू होते. नको त्या जागी फिरणं, हिडणं, फर्निचरवर चढणं, उड्या मारणं किंवा घराबाहेर पळून जाणं आणि अशा ठिकाणी जाणं जिथं आपण त्यांना धरू शकत नाही. मग 1.5 वर्षापासून ते अगदी 18 वर्षापर्यंत 80% प्रकार आपल्याला बघायला मिळतात. 18 वर्षानंतरही सौम्य प्रमाणात ADHDचा प्रकार आपल्याला कंटिन्यू होऊ शकतो. पण साधारणतः ज्यावेळेला मुलं चालायला सुरू करतात आणि ज्यावेळेला मुलांना शाळेत घातलं जातं, जसं की 3-4 वर्षात त्यांना शाळेत शांत बसणं गरजेचं आहे, एका जागी बसणं, न उठणं, सांगितलेलं ऐकणं, लक्ष केंद्रित करणं, अभ्यासावर लिहिणं, ह्या गोष्टी ज्यावेळेला सुरू होतात आणि जर मुलाला हायपर ॲक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशन असेल त्यावेळेला हा प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो.
1: याची प्रमुख लक्षणं तरी काय असू शकतात सर?
0: तर जसं आपण डिस्कस केलं की याचे 3 पैलू आहेत. पहिला पैलू इनअटेन्शन, म्हणजे अटेन्शनची कमतरता. मग ते आपण कसं ओळखू शकतो की मुलाचं लक्ष नसणं, जर आपण जेव्हा त्याच्याशी बोलत आहे, वर्गात बसलेलं असताना त्याचं फळ्याकडे किंवा शिक्षकांच्या शिकवणीकडे लक्ष नसणं, भरपूर विसरणं, रोज पेन्सिल, इरेजर, शार्पनर, बुक्स किंवा दप्तर किंवा बॉक्स, खाण्याचा डबा विसरून येणं, काही ना काही सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स लक्षात न ठेवणं. जर आई वडिलांनी सांगितले की हे जाऊन तू ह्यांना दे, इकडं आहेत, ते अंडरस्टँड करून ते समजून घेणं आणि ते विसरणं हा प्रकार असतो. त्याचबरोबर ज्या कामांना भरपूर कॉन्सन्ट्रेशन लागतं, जसं की आपल्याला लिहायला पाहिजे, होमवर्क करण्यासाठी किंवा वर्गात बसून 2 पानं लिहून काढायची आहेत, त्याला भरपूर मनोएकाग्रता लागते लिहिण्याच्या कामासाठी. आणि मग हे क्लासवर्क इनकम्प्लीट राहणं किंवा भरपूर वेळ लावणं लिहिण्यासाठी, स्लो रायटिंग ज्याला आपण म्हणतो, तर हे इनअटेन्शन किंवा लो कॉन्सन्ट्रेशनमुळे होतं. दुसरा पैलू कोणता आहे? हायपर ॲक्टिव्हिटी. एका जागी स्वस्थ न बसणं, हातपाय कंटिन्युअसली काही ना काही करत असतील, त्याचबरोबर मध्ये मध्ये बोलणं, प्रश्न न विचारला तरी सर्वात पहिली हात न उचलता उत्तर देणं, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की हायपर ॲक्टिव्हिटी किंवा ॲज इफ म्हणजे काहीतरी मोटर लागले आतमध्ये आणि कंटिन्युअस फिरत आहे, रेस्टलेसनेस, अस्वस्थता, तो एक प्रकार झाला. तिसरा पैलू हा इम्पल्सिव्हिटी. इम्पल्सिव्हिटी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आवेग, दोनदा न विचार करणं, मनात आलं हे बोलायचं आहे बोलून टाकलं, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार अजिबात नाही, मनात आलं की ह्याला ढकलायचं आहे मारायचं आहे करून टाकलं. आणि ह्या सगळ्या इम्पल्सिव्ह आवेगपूर्ण आपल्या वागणुकीमुळं 2-3 हे बिहेवियर्स 2-3 सेटिंग्समध्ये असायला पाहिजे. फक्त ते घरात आहेत, शाळेत नाहीत किंवा बाहेर गेलेले नाहीत, मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. मग ते ॲटलिस्ट इधर आउटडोर्स जिथं खेळत आहे मुलगा तिथं, शाळेमध्ये, घरामध्ये किंवा आपण बाहेरच्या जागी गेलेले असतो, अशा 4 जागांपैकी ॲटलिस्ट 2 जागांमध्ये हे सिम्प्टम्स असतील तर त्याला आपण ADHD म्हणू. आणि जर ही लक्षणं 18-20 वर्षानंतर आली तर त्याला ADHD म्हणू शकत नाही आपण. जे काही ADHD आहे त्याची लक्षणं आपल्याला लहानपणीच दिसून यायला पाहिजे. 6-12 वर्षामध्ये आपल्याला ही लक्षणं दिसून आली आणि त्याच्यामुळे जर भरपूर त्रास होत असेल, मुलाची शिकवणी मागे पडत असेल, त्याच्या बिहेवियरमुळे मित्र होत नसतील, आई वडिलांना मनस्ताप होत असेल त्याच्या बिहेवियरमुळे, तर ह्या सगळ्या लक्षणामुळे ज्यावेळेला डिफिकल्टीज वाढत जातात त्यावेळेला आपण त्याला ADHD असं म्हणू शकतो.
1: अच्छा, मग आता जसं आपण लहान वयाचं जर एक एक्झाम्पल घेतलं की आपण म्हणतो ना की हा ह्याचे वडील सुद्धा एवढेच खोडकर होते किंवा अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हायच्या, त्यामुळे हा असाच आहे असं आपण ग्रँटेड घेतो एकदा, आणि

0: त्या म्हणजे कधी वाढत जातात किंवा आपण लक्ष नाही ठेवलं तर बऱ्याच अपघात सुद्धा छोटे मोठे होत असतात. तर अशा वेळी म्हणजे ह्या लहान मुलांचं जसं जसं वय वाढेल तसं तसं हे प्रमाण थोडं कमी येतं की मग त्याला ट्रीटमेंटचीच गरज आहे?
1: दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आपल्याला समजून घ्यावं लागेल की चंचलपणा आणि खोडकरपणा हा बालपणीचा सामान्य गुण.
0: अच्छा.
1: म्हणजे तो नॉर्मली असतोय सगळ्यांच्यामध्ये, पण ADHD हा एक तीव्र प्रकार आहे. त्यामुळे नॉर्मल खोडकरपणाला आपण ADHD म्हणू शकत नाही. ज्या वेळेला आपल्याला समजून येते की हा चंचलपणा आणि खोडकरपणा हा इतका वाढीला लागला आहे की त्याच्यामुळे वर्गातील शिक्षक मंडळी त्रस्त आहे, मित्रमंडळी त्रस्त आहे, कुणी त्याच्याशी बोलण्याला आणि फ्रेंडशिप करण्याला तयार नाही आहे, घरातली मंडळी त्या तितकीच त्रस्त आहे, त्यावेळेला हा आपल्याला ADHD असं म्हणू शकतो. जसजसं वय वाढत होईल तसं तसं आपल्याला समजून येतं की हायपर ॲक्टिव्हिटी कमी होत जाते. चंचलता, जी आपण शारीरिक चंचलता म्हणतो की एका जागी न बसणं, हातपाय कंटिन्युअस काही ना काही करत असणं, ती सर्वात पहिल्यांदा कमी व्हायला सुरू होते. पण कॉन्सन्ट्रेशन किंवा इनअटेन्शनचे जे प्रॉब्लेम्स असतील ते कंटिन्यू असू शकतात. त्यामुळे 12-13 वर्षांनंतरही ते कंटिन्यू असू शकतात. थोड्या 80% लोकांना 18 वर्षापर्यंत ADHDचे भरपूर सिम्पटम्स कमी होऊन जातात आणि त्याला त्याच्यानंतर अजिबात ट्रीटमेंटची वगैरे काही गरज लागत नाही. फक्त ज्याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आपल्या त्रुटी समजून घेऊन त्याच्यावर काम करणं, त्या गोष्टी केल्याने भरपूर प्रमाणात त्यांना मदत होते आणि त्याला ट्रीटमेंटची गरज नाही. ज्या वेळेला सिम्पटम्स मध्यम आणि तीव्र इंटेन्सिटीचे असतात त्यावेळेला आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं आपण सांगू शकतो.
0: जसं म्हणजे 1-1.5 वर्षाचं बाळ आपण जर घेतलं तर आपण म्हणतो एका जागेला बसतच नाही तो, लगेचच हे ओढ ते ओढ असं करतो, म्हणजे कायमच इकडं तिकडं पळत राहतो, अशा बऱ्याचशा कंप्लेंट असतात आणि मग ते लहान वयात ही अशीच करत असतात हा एक समज आहे. तर हे जे आहे यांना ट्रीटमेंटची गरज आहे का की हे हळूहळू कमी होतं? मग
1: नाही, जसं आम्ही बोललो की जेव्हा मूल चालायला सुरू करतं त्यावेळेला त्याला सगळीकडं जायची उत्सुकता असते, जग ओळखण्याची उत्सुकता असते, त्यामुळे तो एका जागी बसू शकत नाही. तर ही जी हायपर ॲक्टिव्हिटी आणि चुळबुळता आहे ती नॉर्मली म्हणू शकतो आपण. ॲटलिस्ट 4 वर्ष होईपर्यंत, 2-4 वर्षापर्यंत जी असलेली हायपर ॲक्टिव्हिटी किंवा चुळबुळता चंचलता ही वयोमानाप्रमाणे अगदी नॉर्मल असू शकते. पण जी मुलं पुढं जाऊन ADHD त्यांना डेव्हलप होणार किंवा हायपर ॲक्टिव्ह असू शकतील त्यांना कसं ओळखावं? 2-4 वयातच ते आपण ओळखू शकतो. कसं? अगदी भरपूर टँट्रम्स करणं, म्हणजे जर कोणती गोष्ट नाही मिळालं तर डोकं आपटून घेणं, चावून घेणं, दुसऱ्यांना इजा पोहोचवणं, अग्रेसिव्ह होणं. एकदोनदा तुम्ही TV चॅनलमध्ये बघितलंही असेल की थोडी मुलं आहेत ती, भरपूर न्यूजही झाली होती मोठ्या प्रमाणात की एका मुलानं दुसऱ्यांना इतकं मारलं की हॉस्पिटलला जायची वेळ आली.
0: बरोबर,
1: ठीक आहे. त्याचबरोबर अशा डेंजरस बिहेवियर्स करणं की त्यातून न शिकणं, रस्त्यावर पडलं तर गाडी येणार हे माहीत आहे पण तरीही न शिकणं त्यातून, असे जेव्हा लक्षणं आपल्याला दिसून येतात की भरपूर प्रमाणात अग्रेसिव्ह आणि त्याचा इफेक्ट ओव्हरऑल त्यांच्या सेफ्टीवर, त्याचबरोबर झोप कमी येणं, आणखी सांगितलेली गोष्ट न समजणं आणि ते कंटिन्युअस त्याच बिहेवियर्समध्ये गुंतलेलं राहणं, तर त्यावेळेला आपल्याला थोडं जागरूकीनं राहावं लागतील की ह्या 2-4 वयोगटातही ह्या मुलाला ADHD असू शकेल का, आणि त्यासाठी मग तेव्हा त्यांना इंटरव्हीन करावं लागतं. पण जर तुम्ही विचारलं की जी मुलं चंचल असतात 2-4 वर्षात ते नॉर्मली असू शकतं, पण अगदी सिरियस गोष्टी ज्या वेळेला घडत असतील त्यावेळेला आपल्याला अगदी बारकाईनं ते नजर ठेवावी लागते की हा प्रकार ADHD तर नाही ना, किंवा पुढं जाऊन ADHD नाही होणार ना.
0: मग समजा की ADHDची लक्षणं आपल्या बाळामध्ये दिसत आहेत, मुलांमध्ये दिसत आहेत, तर अशा मुलांच्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात पहिल्यांदा पालकांना जाणीव नसते की हा काही प्रकार आहे ADHD, म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी. आजी म्हणते की तू लहान असताना तूही असाच होतास,
0: हो ना?
1: त्या किंवा आजूबाजूचे लोक म्हणतात की हा मुद्दाम करतो, त्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये टाका, किंवा त्याला पनिशमेंटची गरज आहे, किंवा आई वडील तुम्ही त्याला नीट बघत नाही, त्यामुळे हा असा वागतोय. पण ही सगळी फक्त सुपरफिशियल एक्सप्लेनेशन झाले. मूळ कारण असतं ADHD. ADHD कशामुळे होतो? अनुवांशिक कारणामुळे मेंदूचा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स ज्याला म्हणतो, पुढील भाग, संदर्शनी भाग आहे, त्याची मॅच्युरिटी किंवा मायलिनेशन

0: म्हणतो आपण, ती सावकाश घडत असते. त्यामुळे जसं मुलांना तुम्ही बघितलं असेल की थोड्या मुलांना बेड वेटिंगचा त्रास असतो, म्हणजे त्यांची लघवी करण्याची क्षमता अजून डेव्हलप झाली नाही, ती वयोमानाप्रमाणे सावकाश डेव्हलप होते. त्याचप्रकारे कॉन्सन्ट्रेशनची ॲबिलिटी, अटेन्शन ॲबिलिटी ही कधी 3-5% मुलांच्या मध्ये सावकाश डेव्हलप होत असते आणि त्यामुळे हा प्रकार होतो. सगळ्यात पहिला पालकांनी ओळखावं की हा एक प्रकार आहे, मूल वाईट नाही आहे, पण ते ADHD जे काही मुलाला हा प्रकार आहे त्याच्यामुळे मूल ह्या प्रकारे वागत आहे. त्यामुळे फक्त ओरडणं किंवा धमकावणं किंवा स्ट्रिक्ट होणं, पनिशमेंट देणं किंवा हॉस्टेलमध्ये पाठवणं ह्याच्याने प्रश्न सुटत नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मुलांशी पालकांनी कम्युनिकेशन कसं साधावं हेही महत्वाचं आहे. आता मूल इतकं चंचल असेल तर आई वडील नुसतं काय करतील, हे करू नको, इथं जाऊ नको, ते घेऊ नको, किंवा ब्लेमिंग ज्याला म्हणतो की तू सारखं वाईटच वागतोस, तू असाच आहेस, त्यामुळे हे नेगेटिव्ह कम्युनिकेशन पॅटर्न्स डेव्हलप होतात, ते अजिबात उपयोग पडत नाहीत आणि त्यामुळे मुलंही त्या सायकलमधून बाहेर पडायला त्यांना कठीण होतं. कम्युनिकेशन सुधारणं म्हणजे बॅलन्स्ड ज्याला असं म्हणतो की ज्या वेळेला मूल चांगलं वागतं त्यावेळेला भरपूर लक्ष द्या किंवा त्याची प्रशंसा करा, त्याच वेळेला जर चांगलं वागत नसेल त्यावेळेला स्ट्रिक्ट राहणं महत्वाचं. मारून हा प्रकार कमी होत नाही, उलट काय होतं की हा प्रकार वाढत, त्यामुळे स्ट्रिक्ट राहणं. दुसरं पालकांनी काय समजून घ्यावं लागेल की मुलाला हायपर ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे त्याची एनर्जी भरपूर आहे, ती चॅनलाइज करणं कुठेतरी गरजेचं असतं. आणि आजकाल काय होतंय, मूल शाळेला गेलं, जाऊन आलं, अभ्यासात मागे पडतंय म्हणून ट्युशनला 2-3 तास, त्याच्यानंतर 1-2 तास घरामध्ये, तर 10 तास हे अभ्यासातच जातात आणि त्याच्यानं इरिटेशन वाढत जातं मुलाचं. आणि त्याचा नैसर्गिक गुण काय मुलाचा की ऍक्टिव्ह राहणं, बाहेर आउटडोर ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्समध्ये त्याला इंटरेस्ट आहे आणि ते कुठेतरी थांबवलं जातं. त्यामुळे ज्या मुलांना हायपर ॲक्टिव्हिटी आहे त्यांना ॲटलीस्ट 1 तास दिवसा, आयडियली सकाळी, जर एनर्जी चॅनलायझिंग स्पोर्ट्स म्हणजे ते रनिंग, स्पोर्ट फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग अशा गोष्टी जर करत असतील तर नॅचरली त्यांचं मन शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन आणि हायपर ॲक्टिव्हिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. त्याचबरोबर वर्ग शिक्षकांशी संवाद साधणं हेही फार महत्वाचं आहे, त्यांच्याशी रेग्युलर कम्युनिकेशन करणं. काय होतंय, मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत किंवा हायपर ॲक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना कुठं बसवलं जातं, सगळ्यात मागच्या बेंचवर, आणि त्याच्यामुळे काय होतंय की अजूनही ते डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे जे काही 50% कॉन्सन्ट्रेशन असते ते 90% बिघडते आणि मग मागच्या बेंचवर असलेले प्रॉब्लेम्स तर सगळ्यांना माहितच आहेत की लहानसहान आवाज आला, खोडकर वृत्ती, ह्या सगळ्या जास्त वाढत जातात. त्यामुळे वर्ग शिक्षक आणि ज्याला क्लासरूम मॅनेजमेंट म्हणतो ह्या मुलांना पुढं बसवणं, जवळ बसवणं, जबाबदारी देणं वर्गातली, बुक्स कलेक्ट करा किंवा मॉनिटर सारखे काम द्या किंवा सारखे हालचाल भरपूर असते त्यांची, त्यामुळे त्यांना 15 मिनिटाला काही उठून काम करण्याची आम्ही संधी दिली ना की त्यामुळे त्यांचं मन थोडंफार शांत होऊ शकतं. त्याचबरोबर नुसतं पनिशमेंट आणि ओरडण्यानं क्लासरूममध्ये पण काही उपयोग होणार नाही, अगदी अर्ध पेज लिहिलं तरी शाबाशी देणं, त्यामुळे मुलाला प्रोत्साहन मिळेल की आपण अजूनही भरपूर लिहिलं पाहिजे. तर अशा गोष्टी, त्याचबरोबर रिवॉर्ड सिस्टम म्हणतो आपण, स्टार चार्ट्स यूज करणं, म्हणजे चांगले बिहेवियर झाले की त्याला बक्षीस देणं स्टारच्या प्रमाणे, टोकनच्या रूपात वगैरे, नंतर ते मूल त्याचा वापर करून कोणती आवडीची गोष्टी वगैरे घेऊ शकतो. तर हे सारे भरपूर बदल फक्त पालकांनीच नव्हे तर शिक्षकांनी, वर्गात, त्याचबरोबर आजूबाजूच्या व्यक्तींनी केल्याने ADHDची जी लक्षणं आहेत ती आपल्याला भरपूर प्रमाणात कमी झालेली दिसू शकतात.
1: जसं आपण आता शाळेचं सांगितलं की शाळेमध्ये मुलं लक्ष देत नाहीत, त्यासाठी जरा शिक्षकांनी हे बदल केले पाहिजेत, पण त्यासाठी आधी शिक्षकांच्याही हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे की असं ही सगळी लक्षणं या मुलांमध्ये आहेत, त्यामुळे आपण स्पेशली यांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. पण सर्वांच्या डोक्यामध्ये हेच असतं की हा थोडा आगाव आहे आणि खोडकर आहेत, मग ही लक्ष देत नाहीत, त्यामुळे थोडी पनिशमेंट द्यावी, ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात आणि खूप कॉमन घेतात हा विषय, ते म्हणजे एवढं सिरियस घेत नाहीत या गोष्टीला. तर याच्यासोबत सर, आपल्याकडे काय ट्रीटमेंट आहे किंवा टेस्ट आपण अशा काही करू शकतो का की ही गोष्ट आपल्या लक्षात यावी?
0: येस, कसं ओळखता येतं आपल्याला ADHD? आजकाल काय झालंय की इंटरनेट आणि ह्याच्यामुळे भरपूर मुलं स्वतः डायग्नोस करायला सुरू केलेत की मला ADHD आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यास करता येत नाही, पण ते चुकीचं आहे. ते तज्ज्ञांना भेटून आपण लहानपणापासून जी त्यांची वृत्ती आहे, जे बिहेव्हिअर्स आहेत ते समजून घेणं. त्याचबरोबर कधी कधी काय होतंय की आपल्याला शाळेतील शिक्षकांच्याही संवाद साधावा लागतो आणि विचारावं लागतं की वर्गात कसं आहे मुला,

0: काय बिहेवियर असतं. आणि 90% शिक्षकांचं म्हणणं असते की त्याचं लक्ष असत नाही, बाहेर बघत असतो, डिस्ट्रॅक्टेड असतो, अभ्यासात मागे आहे, किंवा एकदम रागाने रिप्लाय करतो, किंवा मुलांशी जुळवून घेत नाही, जागा सोडतो. तर वर्गातील बिहेवियर आणि पालकांनी सांगितलेल्या तक्रारी, ह्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशनसाठी थोडे टेस्ट आहेत आपल्याजवळ जे आपण हॉस्पिटलमध्ये करतो, त्यामुळे समजून येते की मुलाची कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी किती आहे. त्याचबरोबर आपल्याला ट्रीटमेंट म्हटलं तर एकतरी जसं सांगितलं की घरात बदल, शाळेत बदल, त्याचबरोबर मुलांना स्पोर्ट्स ह्यासारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पुश करणं, त्याच्यानंतरचा भाग जो आहे त्याला आपण बिहेवियर थेरपी म्हणतो, जसं की पेरेंट ट्रेनिंग, म्हणजे पेरेंट्सना बिहेवियर थेरपी हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पालकांनी त्याचबरोबर मुलांनी आपले बिहेवियर्स कसे चेंज करावेत. मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे जे प्रकार आहेत ज्याच्यामुळे भरपूर मनस्ताप आणि त्रास जर शिक्षकांना, वर्गात आणि पालकांना होत असेल, त्यावेळेला ह्यासाठी औषधं सुद्धा आहेत. आणि ही औषधं ऑलमोस्ट 50-60 वर्षापासून आपल्याजवळ आहेत. आणि त्याचा इफेक्ट असा की ही औषधं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. आणि त्यामुळे ह्या औषधांचा वापर आपल्याला भरपूर प्रमाणात कधी कधी करावा लागतो, ज्याच्यामुळे काय होईल की मूल अभ्यासात वगैरे मागे पडणार नाही आणि बिहेवियर्स त्याचं नीट होईल आणि नॉर्मली एका सिच्युएशनमध्ये त्याची वाढ होत राहील.
1: अच्छा, मग सर म्हणजे ट्रीटमेंटचा तर भाग झाला किंवा टेस्ट काय करायचे आहे ते आपण सांगून दिलं, मग हा फक्त लहान मुलांमध्येच आढळून येतो की मोठ्यांनाही अशा काही अडचणी येऊ शकतात?
0: जसं आम्ही आता सांगितलं की ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी हा प्रकार नव्याने मोठ्याने येऊ शकत नाही, म्हणजे 18-20 वर्षानंतर सडनली येऊ शकत नाही. जर असे सिम्पटम्स त्यांना असतील तर त्याची भरपूर कारणं असतील, म्हणजे काहीतरी स्ट्रेसफुल वातावरण असेल, फोन गॅजेट्सचा भरपूर वापर होत असेल, किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यामुळे मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. पण लहान मुलांच्या मध्येच ही लक्षणं आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येतात आणि 80% कमी होतात 18 वर्षापर्यंत, 20% लोकांना ती पुढेही कंटिन्यू राहतात जीवनभर, म्हणजे 25 वर्षापर्यंत किंवा 40-50 वर्षापर्यंत सुद्धा कंटिन्यू असू शकतात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांना डिफिकल्टी प्लॅन करणं डिफिकल्ट, ऑर्गनाईज करणं आपल्या गोष्टी डिफिकल्ट होणं, कोणती गोष्ट किंवा काम टाळाटाळ करणं ज्याला प्रोकास्टिनेशन म्हणतो आपण, अगदी शेवटपर्यंतला ढकलणं आणि त्यामुळे आपलं वर्क परफॉर्मन्स कमी होणं, लोकांशी संवाद साधताना इम्पल्सिव्ह, म्हणजे रिलेशनशिप्समध्ये इम्पल्सिव्ह किंवा एकदम रॅश ड्रायव्हिंग किंवा ॲक्सिडेंट्स भरपूर होणं, अशा प्रकारची लक्षणं जेव्हा मोठ्यांमध्ये दिसून येतात त्यावेळेला जे ADHD मुलांच्यामध्ये असते ते कुठेतरी ओळखलं गेलेलं नसते आणि त्याचे इफेक्ट्स हे प्रौढांच्यामध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात.
1: अच्छा, मग लहानपणापासूनच जर आपण याच्यावरती काहीच ट्रीटमेंट नाही घेतलं किंवा काही लक्षच नाही दिलं तर पुढे जाऊन याचं सिरियस काही असं होऊ शकतं का, म्हणजे रिस्क काय आहे का?
0: नाही, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या मुलांना मध्यम किंवा तीव्र प्रकारचा ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असेल, जर ते ओळखलं नाही तर काय इफेक्ट्स होतात त्याचे, ह्याच्यावर भरपूर प्रमाणात संशोधन झालेलं आहे. आणि ज्या मुलांना ट्रीटमेंट घेतली आणि त्याचा काय इफेक्ट होतोय त्याच्यावरही भरपूर संशोधन जगात झालेलं आहे. सर्वात प्रथम बघूया की काय होऊ शकतं जर ट्रीटमेंट नाही घेतलं आणि त्यांना योग्य साथ नाही मिळाली तर. एकतरी अभ्यासात मागासलेपणा, ज्या मुलात क्षमता होती की डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची ती बहुतेक 10वी 12वीपर्यंतच राहू शकेल. त्यानंतर मैत्रीमध्ये डिफिकल्टीज, म्हणजे स्वभाव इतका जड असतो, रागिष्ट असू शकतो की त्यामुळे कुणी आपल्या जवळ राहू शकत नाही. त्याचबरोबर काम जिथं करू तिथं डिफिकल्टीज येणं, सारखे जॉब चेंजेस करावे लागणं बिकॉज कारण तिथे ऍडजस्ट होऊ शकत नाही, एकमेकांशी आपण नीट राहू शकत नाही किंवा राग भरपूर प्रमाणात येतोय. फोर्थ, व्यसनाधीन होणं. ADHD इज अ रिस्क फॅक्टर फॉर कोणतंही व्यसन असू दे, तंबाखूचं, दारूचं किंवा गॅजेट्स, आजकाल गॅजेट्स, स्क्रीन, मोबाईल ॲडिक्शन, हे ॲडिक्शनचं प्रमाण जास्त होतं. फिफ्थ इज ॲक्सिडेंट्स अँड इंजुरीज, म्हणजे ज्याच्यामुळे ADHD जर नियंत्रणात नसेल तर भरपूर रॅश ड्रायव्हिंग करून ॲक्सिडेंट्स, लीगल प्रॉब्लेम्समध्ये येणं. सिक्स्थ इज क्रिमिनॅलिटी. क्रिमिनॅलिटी म्हणजे काय, थोड्या मुलांच्यामध्ये जिथे ADHD ट्रीट होत नाही ती अगदी वाईट वळणाकडे जाऊन जाऊन वाईट मुलांच्या संगतीत येणं आणि मग क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज, व्हायलन्स ह्यासारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर हे सारे इफेक्ट होऊ शकतात. असेही संशोधनमध्ये सापडून आले की ज्या व्यक्तींना ADHD असते त्यांचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही कधी कधी, का म्हणजे सारखी भांडणं किंवा सारखी इम्पल्सिव्ह बिहेवियर्स याच्यामुळे.

0: डिवोर्सचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि ज्या प्रौढांना एडीएसडी असते त्यांचं पेरेंटिंग ही वेगळं असू शकेल. फॉर एक्झाम्पल त्या रागात ते मुलांना कसं सांभाळतात तेही महत्वाचं आहे. जर ते अगदी इम्पल्सिव्हली रिॲक्ट करत असतील, रागात बोलत असतील, मारत असतील किंवा डिसिजन घेत असतील, तर त्याचा इफेक्ट मुलांच्यावर म्हणजे पेरेंटिंगवरही होत. असे भरपूर प्रमाणात हे प्रकार आपल्याला दिसून येतात. जर योग्य प्रमाणात ट्रीटमेंट घेतली योग्य वेळेत, तर भरपूर संशोधनात असं दिसून आले की त्यांची अकॅडमिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. नंबर ऑफ इयर्स इन एज्युकेशन म्हणजे ज्याला आपण किती वर्ष शिक्षण घेतात ते वाढतं, त्याचबरोबर क्रिमिनॅलिटी कमी होतं आणि ॲडिक्शनचे चान्सेस कमी होतात. तर हे सारे पॉझिटिव्ह इफेक्ट्स ट्रीटमेंटनेही आपल्याला दिसून येतात.
1: मग सर, म्हणजे ADHD हा जो आता सिंड्रोम म्हणूया किंवा हा जो आजार एक प्रकारचा आहे तो आहे म्हणून आपल्याला आता समजलं, आणि मग कायमच आपण त्या ट्रीटमेंट सोबतच राहिलं पाहिजे, औषधांसोबतच राहिलं पाहिजे की काही वेळानंतर आपण बंद करू शकतो?
0: जर सौम्य प्रकारचा ADHD असेल तर लाईफस्टाईल चेंजेस आणखी बिहेव्हिअरल मॅनेजमेंटनी ते भरपूर प्रमाणात नियंत्रित असू शकते. मध्यम आणि तीव्र असेल तर सगळ्यांना भरपूर वर्षापर्यंत ट्रीटमेंटची काही गरज नसते. प्रत्येक माणसाचं ट्रीटमेंट वेगवेगळं आहे, प्रत्येक मुलाची ट्रीटमेंटची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे युजुअली काय केलं जातं की जे काही मेडिसिन्स आहेत त्याचे ते 6 महिने ते 1 वर्षापर्यंत वापरले जातात. त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात बदलही होतात आणि त्याच्यानंतर सुट्टीच्या वेळेला औषधं थांबवली जातात सुट्टीच्या वेळेला. आणि बघितलं जातं की मुलगा आता विदाऊट मेडिसिन्स रेडी आहे का, किंवा चेंजेस भरपूर प्रमाणात झाले आहेत आणि मेडिसिनची सध्या आपल्याला गरज आहे का. जर आपल्याला असं जाणून आलं की सध्या काही मेडिसिनची गरज नाही आहे तर ते थांबवलंही जातात. तर ॲटलीस्ट 6 महिने, मग ते प्रत्येक मुलाचं वेगवेगळं असतं, 6 महिने ते मग कधी कधी वर्षानुवर्षही ते आपल्याला वापरावी लागतात. डिपेंड्स ऑन सिव्हिअरिटी, म्हणजे किती तीव्र आहे त्याच्यावर डिपेंड होतं ते.
1: पण तशी अगदी लहान मुलं जर आपण घेतली, ती जशी खोडकर वगैरे असं आपण एक लेबल लावतो त्याला आणि शाळेत गेल्यानंतरही तेच कंटिन्यू असतं की हा जरा आगावच आहे तो, असं इझिली आपण म्हणून जातो. पण हे त्याला लेबल लावणं चुकीचं आहे असं आता जाणून येत आहे तुमच्या बोलण्यावरून, कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनीही ठेवावं. मग हे जर एखाद्याला झालं सर, म्हणजे असेल ही लक्षणं जर दिसून येत असतील, तर सगळ्यात मोठा म्हणजे धोका त्याच्या अभ्यासावरच किंवा परिणाम अभ्यासावरच होणार आहे, आणि याच्या व्यतिरिक्त मग काही खेळांमध्ये किंवा काही असं ऍक्टिव्हिटी ज्या हायपर ऍक्टिव्हिटी तो करेल न विचार करता त्याच्यावरती होईल, मग हे सगळं आपण कंट्रोल करण्यासाठी काय करू शकतो?
0: एकतरी आम्ही म्हणतो की मुलाचं रुटीन तुम्ही पॅक करा. म्हणजे त्याला कसं आहे की मुलाला 4 भिंतीत आपण कोंडून घातलं की त्याची इरिटेशन वाढणार, रिस्क टेकिंग बिहेवियर्स वाढणार आणि तो सांगितलेलं काही ऐकणार नाही. त्यामुळे असं शेड्यूल किंवा टाइम टेबल निर्माण करा की जिथे तो प्रत्येक तासाला त्याला काही ना काही ऍक्टिव्हिटी मिळेल. म्हणजे शाळेत तरी ते बिझी असतातच, मग शाळेत त्यांना कसं हँडल करायचं ते शिक्षकांनी आणि काउन्सिलर्सनी थोडं समजून घेतलं की ते शाळेत मदत होते. शाळा संपल्यानंतर प्रत्येक तासाचं आपण एक टाइम टेबल करणं की ज्याच्यामध्ये त्याच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आलं, मित्रांशी भेटणं आलं किंवा एक तास अभ्यासही आला. त्याचबरोबर रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स की कधी कधी ह्या मुलांना अभ्यासात मागासलेपणाही असू शकतो, मग तो ओळखून प्रेशर न करता त्यांना जितकं जमतं तेवढं करू देणं आणि प्रोत्साहन देणं तेही फार महत्वाचं आहे. एकतरी त्यांचं टाइम टेबल आपण रुटीन फिक्स करायला हवं, दुसरं त्यांना स्पोर्ट्स किंवा एनर्जी चॅनलायझिंग ऍक्टिव्हिटी ते आपण अवेलेबल करून देणं, तिसरं कॉन्सन्ट्रेशन ज्याच्याने वाढेल अशा ऍक्टिव्हिटीज, उदाहरणार्थ थोड्या मुलांना लेगोज, कलरिंग किंवा पझल्स, मेजेस किंवा असे भरपूर गेम्स असतात जे मुली असतील तर ते मग ज्याला बीडिंग वगैरे म्हणतो, अगदी आर्ट वर्क वगैरे म्हणतो, मग अशा ऍक्टिव्हिटीजही त्यांना आपण प्रोत्साहन करून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं हेही पॉसिबल आहे. मग मेडिसिनची साथ तरी आपण घेऊ शकतोच, पण त्याचबरोबर आपल्याला समजून घ्यावं लागेल की बाकीच्या गोष्टीही तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. आणि ज्या वेळेला मुलाच्या वागणुकीमुळे आणि हायपर ऍक्टिव्हिटीमुळे त्रास व्हायला लागतोय त्यावेळेला पालकांनीही फक्त ते ओरडून न सांभाळायचा प्रयत्न करता योग्य रीतीने इन्स्ट्रक्शन्स देणं किंवा ते प्रॉब्लेम्स हाताळणं तेही महत्वाचं आहे. आणि तेच आपण बिहेवियर थेरपी आणि पेरेंट ट्रेनिंगमध्ये पालकांना शिकवून देतो. पालकांनी

0: जे थोड़े बुक्स आहेत त्यांचा वापर करून मुलांशी ह्या हायपर ॲक्टिव मुलांशी कसा संवाद साधावा लागतो आणि मी कसं सांगितलं तर मूल ऐकेल हा एक कम्युनिकेशनचा पार्ट त्याला तेही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात बुक्स वगैरे अवेलेबल आहेत की मुलांना ऑर्डर करून नुसतं आपण नीट करू शकत नाही किंवा एक ते एका वयापर्यंत होऊ शकते जेव्हा अगदी मुलं अगदी लहान आहेत पण त्यानंतर ते रिवर्ट करायला सुरू करतात किंवा अपोज करायला सुरू करतात मग त्यावेळेला आपली शैली बदलावी लागते पालकांना.
1: खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलतोय सर आपण कारण आजकाल मुलांमध्ये ही समस्या खूप आपल्याला दिसून येते आणि मुळात हा एक किरकोळ का असेना पण एक आजार आहे हे थोडंसं समजून घेऊन पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी थोडंसं लक्ष द्यायला हवं मुलांवरती. आणि जसं शाळेमधल्या गोष्टी आपण म्हणतो की काही गोष्टींचा फोर्स करून नाही चालणार कारण त्यांच्या बुद्धीनं तेवढंच होणार आहे त्यांच्याकडून तेव्हा ती जास्त अपेक्षा ठेवू नये पालकांनी सुद्धा. तर या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. शेवटी जाता जाता सर अटेन्शन ठेवणं किंवा कॉन्सन्ट्रेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी लाईफमध्ये आणि स्टुडंट लाईफमध्ये. तर अशासाठी आपण काही टिप्स देऊ का विद्यार्थ्यांना?
0: नाही, एकतर कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्त्वाचं आहे अभ्यासासाठी आणि आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी. सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपली कॅपॅसिटी असते आणि ब्रेक्स भरपूर घ्यावे लागतात. जर ADHD असेल तर 20 ते 30 मिनिटं अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घेणं हे सायकल होत राहिलं पाहिजे. त्याचबरोबर अभ्यास करणं म्हणजे नुसतं वाचणं आणि लिहिणं ह्याने आपल्याला कधी कधी जास्त रिझल्ट मिळत नाहीत. मग यूज ऑफ आर्ट, कलर्स, स्केच करणं, टेबल्स तयार करणं, डायग्राम्स तयार करणं, पॉइंट्स नोट डाऊन करणं, अशा प्रकारचे क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज आपल्याला अभ्यासात यूज करावे लागतील. भरपूर वेळेला मुलांना मोनोटोनस होऊन जातं की नुसतं लिहा, 10 वेळा लिहा, 5 वेळा लिहा, त्याचा काही उपयोग होत नाही, फक्त ते मेकॅनिकल काम होऊन जाते. त्याच्यावर क्रिएटिव्हली आपण कसा काहीतरी व्हिडिओ तयार करू शकतो का ह्या प्रश्नावर किंवा अॅनिमे तयार करू शकतो का आणि पॉइंट्स लक्षात ठेवू शकतो का, त्या आपल्याला ज्याला आपण म्हणतो की मल्टीसेन्सरी यूज म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपलं केव्हा एका जागी असू शकतं. जर ती गोष्ट इंटरेस्टिंग असेल त्याला आपण कसं इंटरेस्टिंग करू शकतो तेही शिक्षकांनी थोडंफार बघायला सुरुवात करायला पाहिजे. ज्या मुलांना लिहिण्यात वगैरे भरपूर डिफिकल्टी असते आणि कॉन्सन्ट्रेशनमुळे मग त्यांना आपण सजेस्ट करतो की पॉइंट्स आठवण ठेवा, पॉइंट्स लक्षात ठेवा, त्याच्याबरोबर सेल्फ एक्सप्रेशन शिका आणि हे ट्रेनिंगनं भरपूर प्रमाणात त्यांना इम्प्रूव्ह होऊ शकतं. बाकीचे जे आपण म्हणतो की गेम्स आहेत आजकाल, जे बुद्धिबळाचा गेम आहे, त्याचबरोबर पझल सॉल्व करणं, सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस, मेजेस, अशा प्रकारचे भरपूर गेम्सही आज आहेत, त्याचाही योग्य प्रमाणात उपयोग करणं. आणि ते गेम्स खेळता खेळता आपल्याला असं नाही व्हायला पाहिजे की फोनवर त्याचं ॲडिक्शन होईल, तर तेही आपण भानात ठेवलं पाहिजे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण करत राहाल तर डेफिनेटली त्याचा उपयोग कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्याचा. आणि दुसरी गोष्ट की फिजिकल ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण सायकलिंग, स्विमिंग, रनिंग, फुटबॉल, ह्याच्यानेही भरपूर प्रमाणात मन शांत होतं आणि कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते.
1: इतक्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण डॉक्टर विनायक कोपडे यांना ऐकत होतो जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहेत आणि केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज मध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. आज आपला विषय होता लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता याविषयी, म्हणजेच त्याला ADHD आपण असं म्हणू शकतो. तर या विषयावरती आपण बोलत होतो आणि कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू ध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35

नमस्कार, तुम्ही एकदा देवणधोनी 90.4 FM KLE कणसू आजच्या स्वरझंकार मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजही आपण लक्ष्मी पोद्दार यांना ऐकणार आहोत. त्या एक कीर्तनकार आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून त्या समाज प्रबोधनाचं काम करतात. आजच्या भागात आपण त्यांच्याकडून संगीत कथेचा अनुभव घेणार आहोत. लक्ष्मी पोद्दार यांच्या सोबत तबल्यावरती आहेत गजानन कुलकर्णी आणि हार्मोनियम वरती आहेत शशिकांत पावसकर. ऐकायला सुरुवात करूया आजचा स्वरझंकार.

नंद पत्नीला म्हणजेच यशोदेला झालेलं मूल कन्या की पुत्र जाणून घ्यायचं आहे ना? चला तर मग, उशीर कशाला? जेव्हा कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होताच त्या बालिकेने जोर जोरात रडायला सुरुवात केली. देवकीला मूल झाल्याचं तेथील सेवकांना सांगावं लागलं नाही. अहो, कारण ही योगमाया होती. हिचाच आवाज इतका मोठा होता की तो कंसापर्यंत आपोआप जाऊन पोहोचला. बाळाचा आवाज ऐकताच तो ताबडतोब सुतिकागृहाकडे गेला. हा आपल्या काळाचा जन्म आहे असे समजून तो व्याकुळ झाला आणि देवकीच्या समोर आला. देवकी दीनवाणी होऊन रडत आपल्या भावाला म्हणाली, हे बंधू, तू आतापर्यंतची माझ्या सगळ्या मुलांना यमसदनास धाडले आहे. ही मुलगी आहे रे, निदान आता ही कन्या तरी मला दे. ती बिचारी तुझं काय वाकडं करणार आहे? पुढे तुझी सून होईल, नको मारू तिला. मुलीला कवटाळून देवकीनं अत्यंत दीनपणे याचना केली, परंतु कंसाने तिच्याकडून त्या मुलीला हिसकावून घेतले. त्याला भीती, अहो न जाणो हा मुलगा की मुलगी माझी दिशाभूल करून प्राण घेईल. मुलगा असू दे किंवा मुलगी, विषची परीक्षा नकोच नको. त्याने तिला पायाला धरून देवकीच्या मांडीवरनं खसकन ओढलं, गरा गरा गरा गरा फिरवलं आणि जमिनीवर आपटणार तोच तिच्या हातातून निसटली. अहो, आधी माया होती ती, ती अशी थोडी याच्या हातात येणार होती. ताबडतोब आकाशात गेली आणि तीच आपल्या 8 हातात शस्त्रे असलेली मोठी देवी झालेली कंसाला दिसली. तिच्या हातामध्ये आयुध होती.

ती म्हणाली, हे मूर्खा, मला मारून तुला काय मिळणार आहे? तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कोठेतरी जन्माला आला आहे. आता तू निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करू नकोस. असे म्हणून भगवती योग माया तेथून अंतर्धान पावली आणि पृथ्वीवरील अनेक ठिकाणी निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाली. कंस तिथून निघून गेला तेव्हा असुर वृत्तीच्या मंत्रीगणांनी आपल्या राज्यात जन्माला आलेली सर्व बालके, ब्राह्मण आणि ऋषीमुनी यांना मारून टाकण्याचा सल्ला कंसाला दिला आणि तो त्याने मान्यही केला. दुष्ट मंत्र्यांच्या बरोबर सल्लामसलत करून काळाच्या फासात अडकलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांना सुद्धा मारले. गोकुळामध्ये नंद महाराजांना पुत्र झाल्याचे कळताच सर्वांना अतिशय आनंद झाला. नंद महाराजांनी स्नान करून दान देण्याचा संकल्प केला. यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींना सुद्धा अतिशय आनंद झाला. त्या नवीन वस्त्रे दागिने घालून नटल्या आणि त्या नवजात शिशूला पाहण्यासाठी अगदी नटून थटून डौलानं नंदाच्या महाली आल्या आणि एकमेकींना म्हणत आहेत,

सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्री कृष्णदेव नंदराजाच्या वर्जामध्ये प्रकट झाले तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी निरनिराळी मंगलवाद्य वाजवण्यात येऊ लागली. आनंदाने बेहोश होऊन गोपगण एकमेकांवर दूध दही तूप आणि पाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले. नंद अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळसी वस्त्रे अलंकार आणि गायी दिल्या. आनंदोत्सव साजरा होऊ लागला.

देवीच्या गवळणी न्हाऊ माखू घालू लागल्या. भगवान विष्णूंच्या पायापासून निघालेल्या गंगा जमुना पाणी घालायला आल्यात. देवता स्तुती करतात. न्हाऊ माखू घातले, उंची वस्त्रे दाग दागिने घालून त्याला नटवलं, काजळ लावलं, कोणाची नजर लागू नये म्हणून तीटही लावली आणि त्याला पाळण्यात घातले आणि जोजवू लागले. आणि अहो नंद बाबांचं घरामध्ये कृष्ण जन्माला आले होते, आधीच पाळणा तयार करून ठेवला होता आणि त्या सुतारानं कसा पाळणा बनवला होता.

अशा प्रकारे गोपाल कृष्णांचा जन्म झाला, त्याला पाळण्यात घातलं. इकडं कंसाच्या आज्ञेप्रमाणे पुतना लहान बाळांना मारण्यासाठी गोपांच्या वस्त्यांमधून फिरत होती, नंद बाबांचे घर शोधत होती. तिच्याकडून विनाकारण निष्पाप बालकांची हत्या होऊ नये म्हणून भगवंतांनी लगेच आपल्या वाड्याची वाट दाखवली आणि तिने एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं होतं.

अंगावर नाना आभूषणे घातली होती आणि ती लाजत मुरडत हळूच नंदाच्या महालामध्ये शिरली. तिला पाहताच यशोदा सुद्धा तिच्या सौंदर्याला भुलून गेली. तिने आपली दूरची मावशी आहे अशी स्वतःची ओळख करून दिली आणि महालामध्ये येताच श्रीकृष्णाची चौकशी केली आणि बाळाला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. आपलं दूध त्याला पाजण्याची इच्छा व्यक्त केली. ज्यावेळी तिने श्रीकृष्णाच्या मुखामध्ये आपले विषारी स्तन दिले तेव्हा कृष्णाने शंकराचे देवादिदेव महादेवांचे स्मरण केले. का बरं? तर विष पिण्यात ज्येष्ठ म्हणजे सिनियर कोण? तर शंकर. देव म्हणाले, आम्हाला सांभाळून घ्या हो. शंकर म्हणाले, ती काय तुमचं वाकडं करणार आहे, बिंदास्त घ्या. तेव्हा श्रीकृष्णांनी तिचे स्तन आपल्या दोन्ही हाताने दाबून दाबून धरले. तिचा सगळा प्राण त्यांनी खेचून घेतला. तिला अनेक वेदना होऊ लागल्या. काही क्षणातच ती सुंदर महिला अक्राळ विक्राळ झाली आणि मूळ राक्षसणीच्या स्वरूपात आली. ती पळतच महालाच्या बाहेर आली. ती जीवाच्या आकांताने भगवंताची प्रार्थना करू लागली.

मला सोड रे, सोड रे, अशी आर्ततेनं प्रार्थना करत होती तेव्हा भगवंत म्हणाले, आधी ये, मी कोणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. आणि भगवंतानी तिचा स्तन सोडला आणि किंकाळ्या देत ती खाली कोसळली, गतप्राण झाली, पुतनेचा उद्धार केला, तिला मातेचा दर्जा दिला. कारण कोणत्या का उद्देशाने असना, काही काळ का होईना, तिने स्तनपान करविले होते. बघा किती दयाळू आहे परमेश्वर, स्वतःच्या जीवावर उठलेल्यांना देखील मोक्ष देतो. तिचे अक्राळ विक्राळ रूप पाहून सर्वजण अतिशय घाबरले, पण त्या सगळ्या अपघातापासून आपला श्रीकृष्ण मात्र सुखरूप आहे हे पाहिल्यावर यशोदेला आणि सर्व गोपिकांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीकृष्णाला गोमूत्राने स्नान घातले, विविध सुगंधी तेल लावून बाळाला स्नान घालून मंत्र सूक्त पठण केले. यशोदेने सुद्धा दूध पाजून श्रीकृष्णाला पाळण्यामध्ये झोपवले. इकडे मात्र गोपवासियांनी त्या पुतनाच्या शरीराचे तुकडे करून त्याला अग्नी दिला होता. पुतनाचे सर्व पाप श्रीकृष्णाने काढून घेतलं होतं, त्यामुळं तिच्या चितेतून सुद्धा सुगंध दरवळत होता. नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला तेव्हा हे काय आहे, हा सुगंध कोठून येतो आहे असे म्हणत वसुदेव व्रजामध्ये पोचले. तिथे गोपांनी त्यांना पुतनाच्या येण्यापासून ते मरेपर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितला. पुतनेचा मृत्यू आणि श्रीकृष्णाचे सुखरूप असणे हे ऐकून लोक अतिशय आश्चर्यचकित झाले. मृत्यूच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मुलाला नंदाने उचलून घेतले आणि वारंवार त्याचे मस्तक हुंगले. सगळ्या दुष्ट प्रवृत्तीपासून आमच्या बाळाचं रक्षण होऊ दे असं म्हणून त्याची दृष्ट काढूया म्हणून यशोदेनं दृष्ट काढली. आपण पाठवलेली पुतना मरण पावली हे ऐकून कंसाने आणखी एक डाव रचला. कंसाच्या सांगण्यावरून महाबळ नावाचा दैत्य ज्योतिषाचं रूप घेऊन आला. पुतनेला यानं मारलं. आपण नाही मारायचं, आपण नामानिराळं राहायचं म्हणून त्याने त्यांच्याच आई वडिलांकरवी त्याला मारायचा असा विचार केला. आणि गोकुळामध्ये त्याचं छान आगत स्वागत झालं. हा महाबळ राक्षस ज्योतिषी बनूनही नंदागृही आला आणि याने समोर पत्रिका धरली, हा तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करणार. असे ऐकल्याबरोबर यशोदा रडू लागली. कोणाला असे आपल्या मुलाबद्दल सांगितलेलं आवडतं सांगा बरं. मग कृष्णानी बघितलं, हा माझं भविष्य सांगणार काय. भगवंताला आईच्या डोळ्यातील पाणी बघवलं नाही. मग भगवंतांनी काय केलं. भगवंत स्वतःला काहीही म्हणा ते सहन करतो, पण आपल्या भक्ताला झालेला त्रास तो सहन करत नाही. हा माझं भविष्य सांगणार, मीच तुझे सगळे ग्रह फिरवीन बघ असं म्हणून कृष्णानं काय केलं. झोपल्या झोपल्या तिथंच झोपल्या झोपल्या कृष्णाने घरात असलेल्या सगळ्या निर्जीव वस्तूवर नजर फिरवली आणि सगळ्यांना आज्ञा दिली. आणि मग काय, त्या त्या वस्तू निघाल्या. काठी खुंटी कुराडी कुदळ करवती लाटणे पोळ पाट

0: पळत मग सुटे ना दिसे पायवाट। महाबळ राक्षसाची अशी दुर्दैवी अवस्था झाली, पार झोडपून काढलं, सगळी हाड खिळखिळी केली, तो कंसाकडे गेला आणि परत तिकडे पाठवू नकोस म्हणून विनंती केली। आता काय करायचं, हा काही केलं तरी मरेना। मग पुढं काय झालं ते पुढच्या भागात पाहूया।
1: हा होता आजचा स्वर झंकार, ज्यामध्ये आपण लक्ष्मी पोद्दार यांना ऐकलं। त्यांच्यासोबत तबल्यावरती साथ दिलेली होती गजानन कुलकर्णी यांनी आणि हार्मोनियमवरती होते शशिकांत बावस्कर। या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणार आहोत, पण आजच्या भागाच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। त्यासाठी नंबर आहे 9019904904। ही आहे KL वेणू धोनी 90.4 FM ची।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ದೇವಾಲಯದ ಆಭರಣಗಳ ಭವ್ಯ ಪ್ರದರ್ಶನ. ಹಿಂದೆಂದೂ ಕಾಣದ ಅಪರೂಪದ ಆಂಟಿಕ್ ಟೆಂಪಲ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ, ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕಾ ವೆಚ್ಚದ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 30% ಭರ್ಜರಿ ರಿಯಾಯಿತಿ. ದಿನಾಂಕ 9-12 September 2026 ಮಾತ್ರ. ಸ್ಥಳ ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಮಹಂತೇಶ್ ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448420968 ಹಾಗೂ 9035275501.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530.
2: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
3: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत. द टेम्पल ट्रेजर्स अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा 30% सूट. 9-12 September दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स, महंतेश नगर, बेळगावी येथे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

पण बाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विषूमुळे तुका जर काय त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीन मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई।

0: सुंदर बघ ना ताई, खरा तर यो विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा.
1: तुमचा कोणी नाहीये म्हणजे?
0: म्हणजे अगो तू आमका
2: ऐका. छान दिसतेस. बरं चल, तुमचं बाळ.

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडली आहेस.
1: सिमी आय एम शिट स्केअर्ड. या यशला फसवतीये का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवतीयेस आरवी. ते फोटो काढताय. चल चल. अरे चल.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

पहिली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्तर

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 9972691578 and 7795435314.
2: ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ದೇವಾಲಯದ ಆಭರಣಗಳ ಭವ್ಯ ಪ್ರದರ್ಶನ. ಹಿಂದೆಂದೂ ಕಾಣದ ಅಪರೂಪದ ಆಂಟಿಕ್ ಟೆಂಪಲ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ, ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕಾ ವೆಚ್ಚದ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 30%, ಭರ್ಜರಿ ರಿಯಾಯಿತಿ. ದಿನಾಂಕ September 9 to 12 September 2026 ಮಾತ್ರ. ಸ್ಥಳ ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಮಹಂತೇಶ್ ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448424 2096 8 ಹಾಗೂ 9035275501.

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेय युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 951352

0: ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ದೇವಾಲಯದ ಆಭರಣಗಳ ಭವ್ಯ ಪ್ರದರ್ಶನ. ಹಿಂದೆಂದೂ ಕಾಣದ ಅಪರೂಪದ ಆಂಟಿಕ್ ಟೆಂಪಲ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ, ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕಾ ವೆಚ್ಚದ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 30% ಭರ್ಜರಿ ರಿಯಾಯಿತಿ. ದಿನಾಂಕ 9-12 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2026 ಮಾತ್ರ. ಸ್ಥಳ ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಮಹಂತೇಶ್ ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448420968 ಹಾಗೂ 9035275501.
1: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्या पिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महंतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.
1: KLE संस्थेनं नूतन

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सदाशिव कृष्णा माळी यांना. ते मूळचे शिरदवाडचे आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत आणि त्यांनी जी आधुनिक शेती केलेली आहे त्याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमात ऐकतोय. तेव्हा कुठे जाऊ नका, एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: आपण आधुनिक शेतीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे आजकालची युवा पिढी जी आहे ती फक्त सर्व्हिस आपल्याला असावी किंवा बिझनेस काहीतरी करावा या गोष्टीकडेच आकर्षित होतीये, तर शेतीचं महत्व त्यांना सांगत असताना काय सांगाल?
1: तसं पाहिलं तर शेती फार फायदेशीर आहे, परंतु कर्तृत्व आणि माणसांचंच फक्त काम राहिलेलं आहे. वास्तविक बघितलं तर ग्रॅज्युएशन होऊन शेती करायला आलेत लोक. पूर्वी अनाडी लोक करत होते, पण आता एवढी सुविधा निर्माण झालेली आहे, त्या सुविधेचा जर उपयोग केला तर आज सुद्धा फार मोठी प्रगती आपल्याला करता येते असं माझं मत आहे. कारण मी 91-92 दरम्यान मी जवाहर रोजगार योजना म्हणून एक सरकारनं राबवलेली होती, त्या योजनेअंतर्गत मी आंबा बाग केलेली होती, हापूस आंब्याची बाग केली होती 1 हेक्टर. तर त्या काळी माझ्याकडं वास्तविक बळी तर पाण्याची सोयही नव्हती, तरी सुद्धा पावसाच्या वर अवलंबून मी आंब्याची झाडं लावली. आपल्या भागात तसं पाहिलं तर हापूस आंब्याची झाड इकडे बाग सुद्धा नाही कोणाची.
0: हो ना, ती लागवड म्हणजे
1: गावात तिकडे देशी झाडं दिसतात, परंतु मी हापूस आंब्याची झाडं लावल्यामुळं लोकांना एक प्रकारचं आश्चर्य वाटलं. कारण आपल्या का देश म्हणजे कोकण नाही आहे, आपण ह्या भागात असताना सुद्धा यांनी आंब्याची झाडं कशी लावली, हे
0: हापूस आंबा फक्त कोकणात येतो
1: पण हे कसं काय यांनी केलं, हे काय मूर्ख आहेत काय, हे काय कोकण आहे काय, असं मला काही लोकांनी म्हटलं त्याला. पण तरी सुद्धा मी माझं मन त्यात रमवलंच आणि मी हापूस आंब्याची झाडं लावली आणि 3 वर्षानंतर ती फळाला आली.
0: बर,
1: फळाला आली, निसर्गावर थोडे दिवस आम्ही त्याला जतन केलो. जतन करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, पावसावर अवलंबून होतच, परंतु आम्ही पाण्याकडं कमी पडलो म्हणून आम्ही विहिरीतलं पाणी दुसऱ्याच्या आणून घालायचो. आम्ही कधी कधी आंघोळ सुद्धा प्रत्येक झाडाजवळ करायची. माझ्या कुटुंबातली माणसं 10-12 लोक आहेत, त्या प्रत्येक माणसाला मी असं सांगायचो की प्रत्येकाने आंघोळ जर करायचं असेल तर झाडाखाली, प्रत्येकाने एकेका झाडाखाली करा असं मी सांगणार.

0: असं करत करत मी ती झाड 3 वर्षापर्यंत जतन केली आणि 3 वर्षानंतर योगायोग असा झाला की मला काहीतरी त्यातलं फळं दिसायला आली आणि गोड फळं दिसायला आली. आणि खरोखर त्याला मार्केट कसं आहे हे सुद्धा मला पूरी माहीत नव्हतं, पण मी माझ्या आसपासच्या बाजारात चौकशी केली तर तिथं असं वाटलं की हापूस आंब्याचा भाव फार मोठा आहे.
1: हो ना,
0: कारण देशी आंबे आम्ही 17-18 रुपये डझन विकतो तर तिथं ती जवळजवळ 300-350 रुपये डझन विकत होती. मला आश्चर्याचा धक्का वाटला, खरोखर मी केलं ते अतिशय चांगलं केलो असं मला वाटलं आणि त्यामुळे माझं आणि शेतीत मन रमलं. आणि तेव्हापासून म्हणजे ज्या क्षेत्रावर 1-1.5 एकर क्षेत्रावर 1 हेक्टर क्षेत्रावर अगदी 22,000 रुपये सुद्धा उत्पन्न होत नव्हतं, मला 3-4 वर्षानंतर थोडं वाढत वाढत वाढत म्हणजे 10,000 मिळाले, 20,000 मिळाले, 30,000 मिळाले, आज 5 लाख रुपये मला मिळतात त्याच क्षेत्रावर.
1: अरे वा.
0: आणि माझी पाण्याची सोय मला करता आली, इरिगेशनची सोय करता आली, पाण्याची मुबलक व्यवस्था करता आली नंतर मला, म्हणजे माझी परिस्थिती या आंब्याच्या झाडानं सुधारली असं मला म्हणायचं आहे. मग शेतीत बघितलं तर फार मोठा फायदा आहे, पण नुसतंच बघून काय उपयोगाचं नाही आहे. कर्तृत्ववान माणसं पाहिजेत, करणारी माणसं पाहिजेत असं मला म्हणायचं.
1: पण आता मनुष्यबळ कुठेतरी कमी पडते असं वाटतं तुम्हाला?
0: हा, तर मनुष्यबळ कमी पडते म्हणजे प्रत्येक माणूस हा शहराकडे चाललेला आहे, शेती करायला धजत नाही आहे आणि शेती परवडणे अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांच्या दृष्टिकोनातून. परंतु फळबाग जर केली आणि स्वतः रमण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा फायदेशीर आहे. आता आमच्याकडे बऱ्याचशा लोकांनी ऊस शेतीत क्रांती करायचं ठरवलेलं आहे आणि क्रांती करत आहेत. आता आमच्या शेजारचे काही लोक आमच्या शेजारीच 30-40 टन सुद्धा कधी एकरी मिळत नव्हतं उत्पन्न, आता 100, 120, 130, 150 टनापर्यंत त्यांचा ओरेज गेलेला आहे. म्हणजे कोण लक्ष देत आहे, कोण शेती प्रामाणिकपणे करतोय, स्वतःहून लक्ष देऊन कोण करतोय, त्यांची शेती ही पिकतच आहे, त्यामुळे त्यांना फायदा होतच असतोय. पण आपण काहीच करायचं नाही आणि फक्त बांधावर जाऊन फिरून आलो आणि इतरांना सांगून करायला सांगून जर आम्ही दुसरीच काम करायला आलो तर शेती कधीही फायदेशीर ठरू शकत नाही असं मला म्हणायचं.
1: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं?
0: माझं शिक्षण फक्त 11वी झालेलं आहे.
1: अच्छा,
0: जुनी 11वी.
1: मग 11वी नंतर तुमचं शिक्षण बंद झालं?
0: शिक्षण बंद झालं.
1: मग तुम्ही पूर्वीपासून म्हणजे शेतीच करताय?
0: नाही, पूर्वी मी 11वी शाळा सोडल्यानंतर इचलकरंजी शहरात एका इन्स्टिट्यूट मध्ये कामाला होतो.
1: अच्छा.
0: 10 वर्ष सर्व्हिस केली, सर्व्हिस नंतर सुद्धा तिथलं बदली करायला आली त्या कंपनीनं, इतर त्यांच्या कंपन्या होत्या. मग ठिकठिकाणी बदली करत मला जयशंपूरला घातलं. मग त्यानंतर मला ते येणं जाणं आणि तिथलं ते मला परवडेन असं वाटलं. मग त्यामुळे मी ती सर्व्हिस सोडली. आता सर्व्हिस सोडल्यानंतर करायचं काय म्हणून शेवटी मी आमच्या वडिलांची शेती आहे त्या शेतीत राबण्याचा प्रयत्न केला.
1: अच्छा. मग तुम्ही किती लोक आहेत आता सध्या?
0: मी आता सध्या आमचे 3 मुलं आहेत, 3 मुलांची 3 सुना आहेत.
1: बर.
0: आणि प्रत्येकाला 2-2 मुलं आहेत.
1: अरे वा,
0: अशी आमची व्यवस्था आहे.
1: अच्छा, म्हणजे अशी ही तुमची जॉईंट फॅमिली आहे. बर. मग शेतीबद्दल आणखीन विचारत असताना सर, तुम्ही तर म्हणजे त्याचा चांगला पुरेपूर फायदा करून घेतलात, म्हणजे जी योजना काढली होती सरकारनं त्याचा फायदा करून घेतलात. पण आजकालची जी युवा पिढी आहे त्यांना थोडं आधुनिक शेतीबद्दल ज्ञान असायला हवं किंवा त्याचा त्यांनी अभ्यास करून शेतीकडे वळायला हवं असं वाटतं तुम्हाला?
0: हो, मला तरी अतिशय असं वाटतंय की शेती आपल्याकडे भरपूर आहे आणि शेती आपण करावीच, कारण शेतीत जे मिळणार आहे ते उत्पन्न लाखो रुपयाने मिळणार आहे. शिवाय आपल्याला प्रत्येक जण जर सर्व्हिसेस म्हणत बसलो तर शेतीचं काय व्हायचं? शेती असून आपल्याला म्हणजे किमती शेती असून सुद्धा त्याचा आपल्याला लाभ नाही आहे. मग सर्व्हिस न करता जर तुम्ही शेती करण्याचा चांगला प्रयत्न केला तर 1,000-9,00,000 रुपये सुद्धा मिळू शकतात. आज कित्येक उदाहरणं अशी आहेत की 10-10 लाख रुपये मिळवणारे आहेत
1: शेतकरी
0: आहेत.
1: कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा आपण सदाशिव माळी यांना ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा विणूधुनी 90.4 KLE कनसूर.

0: या ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या भावने या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत बोलत आहेत सदाशिव कृष्णा माळी. पण ही फळबाग करण्याआधी तुम्ही कोणतं पीक घेत होता?
1: सुरुवातीला मी फळबाग करण्याआधी वांग्याची लागवड केली होती. त्या काळाला 30 गुंठे वांग्याची लागवड मी केली होती आणि पाण्याची भयंकर कमतरता होती. पावसाच्या ह्याच्यावर आम्ही केलेली होती. थोडं पाणी आणि थोडा पाऊस अशा बेसवर काय येईल ते येईल या बेसवर आम्ही केलेली होती. त्या काळी मला 8,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं. त्यावेळेला 50 रुपये किलो किंवा 25 रुपये किलो असं वांगी असायची. त्या काळी मला मिळाले. मला असं वाटलं की ते हे 8,000 मिळव ज्या अर्थी मिळाले त्यात म्हणजे एवढं माझं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जर आपण सगळीच लागवड केली काहीतरी मिळू शकतात आपल्याला. सर्व्हिस करायची काय जरुरी नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी घट्ट शेतीतच रुजत गेलो असा माझा अनुभव आहे.
0: बरं, मग तुम्हाला यासाठी कोणाचं मार्गदर्शन मिळालं?
1: मला त्यासाठी स्थानिक लेवल ग्रामसेवक असतात, शेती अधिकारी असतात.
0: अच्छा.
1: अशा लोकांचा मला सल्ला मिळाला. म्हणजे मला जे माहिती नाही ते त्यांना मी विचारत होतो आणि ते प्रत्यक्षात मला सहकार्य करायचे यायच्या शेतीवर आणि मार्गदर्शन मला करायचे ते. आणि त्यामुळे मला ज्या गोष्टी माहीत नाही त्या माहीत होत गेल्या आणि मला नेमकं करायला पाहिजे काय हे कळत गेलं. पीक म्हणजे काय आणि पीक कुठलं आहे आणि त्या पिकासाठी काय आवश्यक आहे, त्या पिकाच्या जीवनासाठी लागणारी आवश्यकता काय आहे हे त्या शेती अधिकाऱ्यांच्याकडून मला समजलं. म्हणजे त्याचा काय लागतं त्याच्या आयुष्यभर, एनपीके त्याचा काय असतोय हे मला समजलं. आणि त्यामुळे मला कुठलंही पीक करायचं असेल तर त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्या सल्ल्याने जर आपण गेलोच तर आधुनिक शेती करायला परवडते.
0: आजकाल सेंद्रिय खताचा खूप वापर करतायत शेतीमध्ये आणि त्याचा फायदाही आपल्याला बघायला मिळतोय, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल?
1: नाही नाही, खरोखर आता सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. कारण आता आम्ही आमच्या भागात बघतोय 1,000 एकर क्षारपड झालेली जमीन आहे. त्या जमिनी पाणी जास्त झाल्यामुळे, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बाद होत गेले आहेत. आणि वास्तविक बघितलं तर जमीन वाचवायचं असेल पुढच्या काळासाठी आपल्याला तर आज सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. अतिशय कमी पाण्यात आपल्याला शेती करायची आहे आणि सेंद्रिय पीक तर केलं तर अतिशय चांगलीच गोष्ट आहे. आणि आज जे पिकत आहे किंवा आज जे शेती करणारे लोक आहेत ते अतिशय कीटकनाशक किंवा इतर रासायनिक द्रव्य वापरून शेती होत आहे आणि ह्या शेतीला पर्याय म्हणून आता फक्त सेंद्रिय शेतीच राहिलेली आहे.
0: पण वर्षानुवर्ष चालत आलेली जी प्रक्रिया आहे म्हणजे रासायनिक खतांचा वापर होतोय किंवा युरियासारखा आपण वापरतोय ज्याचा अतिभडीमार झाला तर जमिनीला ते हानिकारक आहे ते आता आपण जाणून घेतोय. पण तुमच्या जी एज ग्रुपची लोक अजूनही आजही शेती करतायत त्यांच्या डोक्यात एवढ्या पटकन ही गोष्ट जात नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल?
1: हा, अशा लोकांना माझं म्हणायचं आहे की सेंद्रिय शेती केल्याशिवाय आता इथून पुढे जमीन राहणार नाही आहे, नाहीतर आम्ही दुष्काळग्रस्त भागात कसं अवस्था आहे तशी आमची परिस्थिती होऊन बसेल असं मला म्हणायचं. सेंद्रिय शेती हळूहळू हळूहळू सुधार जाईल पण ती केलीच पाहिजे, तरच आपण वाचणार आहे, नाहीतर काही उपयोग होणार नाही. कारण आतापर्यंत जे वापरलेले रासायनिक खतं आहेत त्यामुळे संपूर्ण जमिनीचं विध्वंस होत चाललेलं आहे. आणि आज थोडं थोडं प्रमाणात का होईना आपण जर प्रयत्न करत राहिलो तर शेती सुधारायला वेळ सुद्धा लागणार नाही. 10 वर्षानंतर पूर्ण शेती सुधारते अशी काही लोकांचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे मला वाटते सेंद्रिय शेती करत सुधारत जाईल आणि त्यामुळे आपल्याला भारतीय संस्कृतीची शेती टिकवता येईल असं मला वाटतं.
0: बरोबर, म्हणजे तुमच्या वयाची जी लोक आहेत त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे. शेतीबद्दल तर खूप छान माहिती तुम्ही देत आहे सर. आता कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर अध्यात्माबद्दल थोड्या गोष्टी आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत सदाशिव कृष्णा माळी. ते शिरदवाडचे आहेत, इचलकरंजीच्या जवळ गाव येत आहे आणि शिरोळ तालुक्यामध्ये येतं. तर त्यांच्याशी मी बोलते. सर, शेतीबद्दल आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो. इंट्रोडक्शनमध्ये मी हेही सांगितलं होतं की तुमची अध्यात्माकडं सुद्धा तेवढीच ओढ आहे. तर अध्यात्माकडे वळत असताना, म्हणजे आजकाल अध्यात्म थोडंसं पाठीमागं पडतंय, म्हणजे आजची जी पिढी आहे ती तेवढी जास्त आकर्षित नाही आहे अध्यात्माकडे सुद्धा, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: तर असं मला म्हणायचं आहे, आध्यात्मिक हा आपला भारतीय संस्कृतीचा मूळ पाया आहे. त्यामुळं आध्यात्मिक माणूस हा असलाच पाहिजे, तरच त्याला शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. आत्ताच्या जीवनात बघितलंच तर फार एक वेगळं चित्र दिसायला लागते, परंतु आध्यात्मिक जर माणूस बनला तर त्याला इतकी परमशांती मिळते की आपण जे आपल्या प्रपंचात किंवा आपल्या या व्यवहारात इतकी म्हणजे क्लिष्टता असते तरी सुद्धा आपल्याला शांती आणि समाधानाने जीवन जगता येतं असं मला वाटतं.
0: आणि आजकालचं जे धावपळीचं जीवन आपण बघतोय त्यामध्ये शांती आणि ही सुव्यवस्था तरी कुठेतरी नाहीशीच झाले, तर त्यासाठी सुद्धा अध्यात्म आपल्या आयुष्यामध्ये थोडंफार का असेना असायलाच हवं.
1: असायलाच हवे, नव्हे असलंच पाहिजे असं माझं मत आहे. अध्यात्माशिवाय शांतीच उपलब्ध होणार नाही आहे. तुम्ही काहीही करा पण अध्यात्म हे कराच, कारण आतापर्यंत भारतातल्या कित्येक साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे, भक्ती केल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही, भक्ती केल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही, अशा संतांची आपल्याला एक शिकवण आहे. आणि त्याद्वारे आपण जर कालक्रमणा करत राहिलो तर नक्कीच आपल्याला शांती समाधान प्राप्त होईल.
0: सर, प्रत्येकालाच एक गुरु असतो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोण गुरु असतोच, तर गुरुचं महत्व सांगत असताना काय सांगाल?
1: हा, आता गुरुचं महत्व म्हटलाच तर भारतीय संस्कृतीच आपल्याला सांगते, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम शांती शांती शांती शांती. म्हणजे गुरुशिवाय पर्यायच नाही शांती उपलब्धीसाठी. आता गुरु, आता कित्येक संतांनी गुरुविषयी भरपूर सांगितलेलं आहे, गुरु असलास तर खरा मार्ग आपल्याला शांतीचा मार्ग सापडतोय असं त्यांना म्हणायचं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता ती लोकी म्हणून. मग आपण उठलं सुटलं की तो देव हा देव हा देव तो देव ते देव हा देव हा देव, म्हणजे अनेक देव 33 कोटी देवांना आपण उपासना करत राहतोय, परंतु ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत, ती कालबाह्य होत आहेत. खरा परमार्थ करायचा असेल तर सद्गुरु हा आवश्यक आहे. सद्गुरु शिवाय अध्यात्म समजणे अतिशय कठीण आहे.
0: अच्छा.
1: आणि सद्गुरु जर असेल तर खरोखर या जीवनाचं खरं सार्थक होईल झालं असं समजता येईल.
0: आताची जी लहान मुलं आहेत सर, म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करत असताना आपण लहान मुलांना समोर धरतो, म्हणजे त्यांच्यापासून जर सुरुवात केली तर ते लगेच आपल्या घरापर्यंत पोहोचतं, किंवा ती जेव्हा लहान आपल्याला सांगत असतात तेव्हा मोठ्यांना लगेच कळतं असं आपण म्हणतो. तर लहानांना या अध्यात्माबद्दल काय सांगाल, किंवा गुरुचं महत्व?
1: तर लहानांना आपल्या घरातल्या जे ज्येष्ठ माणसं आहेत किंवा घरातली जे कर्तव्यगार माणसं आहेत त्याच माणसाने आपल्या लहान लहान मुलांच्यावर संस्कार दिले पाहिजेत, की त्यांना संतांचे चरित्र वाचायला सांगितले पाहिजेत, किंवा संतांचं महत्व क्षणोक्षणी सांगता आलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर कसे होते, संत तुकाराम कसे होते, किंवा संत पुरंदरदास कसे होते, असे प्रत्येक संतांची त्यांना आठवण करून द्यावी, वीरपुरुषांची आठवण करून द्यावी. असं जर असेल तर त्यांच्यावर थोडे थोडे संस्कार होत जातील आणि त्याचा परिणाम असा होईल की त्यांना सुद्धा त्याची आवड निर्माण होईल आणि त्या आवडीमुळं त्या क्षेत्रात उतरतील सुद्धा. आणि उतरले तर त्याला सद्गुरु मिळेल आणि सद्गुरुच मिळाला तर परमशांती मिळेल आणि परमशांतीच मिळत असेल तर ती मुक्ती आवश्यक होईल.
0: बेळगावला येणं तुमचं कसं झालं?
1: बेळगावला येणं असं सहजासहजी झालं, म्हणजे आमचे एक मित्र आहेत बेळगावमध्ये आणि ते आपल्या या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी आम्हाला फार मोठा आग्रह केला की माझ्याकडे एकदा येऊन जावा. कारण ते मित्र माझे इचलकरंजीला थोडे दिवस होते.
0: बर.
1: मग त्यांच्या आणि आमच्यात बरेच दिवस, एक 2-4 वर्ष आपल्याला संबंध आलेला होता आणि त्यामुळे एकमेकांनी एकमेकाला समजून घेत होतो आम्ही. आणि आता ते तिथून इथं बेळगावला शिफ्ट झालेले आहेत आणि ते बेळगावला शिफ्ट झाल्यामुळे त्यांना एक वेगळा आनंद वाटला की माझ्या या लोकांना, जुन्या लोकांना इथं बोलून मी आज काय आहे हे त्यांना समजावून द्यावं या हिशोबानं मला त्यांना बोललं होतं. मला खरोखर त्यांना बघून अतिशय आनंद वाटला, मला त्यांच्याबद्दल फार मोठा अभिमान वाटला, काय मोठी प्रगती केली असं मला वाटलं आणि या ह्याच्यानंच आम्ही इथं आलो.
0: मग बेळगावला आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला, कुठं कुठं फिरून आलात?
1: बेळगाव आल्यानंतर मी कलावती मंदिराला जाऊन आलो.
0: अच्छा.
1: इथं आसपासच्या परिसरात फिरून आलो. मला खरोखर असं वाटलं, मी पूर्वी एकदा अमृतसरला गेलो होतो. अमृतसरला सुद्धा असंच वातावरण आहे. मार्च महिन्यात मी गेलेलो होतो, पण आज इथली जी म्हणजे वातावरण आहे ते आज अमृतसर सारखं अनुभवाला आलं, म्हणून मला चांगलं वाटलं इथं. कारण इतकी शांतता आणि इतकी म्हणजे सुव्यवस्था आणि शहर सुद्धा इतकं रेखीवानी चांगलं दिसतं आहे आणि इथली माणसं सुद्धा फार प्रेमळ आहेत. फार मला आनंद वाटला या भागातला.
0: आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या रेडिओ स्टेशनला देखील भेट दिलीत आणि तुमचे जे विचार होते ते

हा होता आजचा केली कृषी मित्र कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सदाशिव कृष्णा माळी यांना ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यान पिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.
1: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312486286.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.